एक महल ने मानो, एक महल तू आपे आपे, एक महल गरीबानो, एक महल तू पंडित बकता, एक महल खल होता, एक महल तू सब किश ग्राहज, एक

प्यारे अहंस रंग राती जियो गुर शब्द विचारे गुर शब्द विचारे हों मैं मारे इन बिद मिलो प्यारे साधन सुहागन सदा रंग राती साचे नाम प्यारे अपने गुर

जिन सृष्ट साजी सो कर कर वेखै, जिन सृष्ट साजी सो कर वेखै, तिस जे वड अवर ना कोई।